मातो हर रंग मातो रहाओ ओही पियो ओही खियो गुरे दियो दान कियो पुआहू सो मन रातो ओही पाथी ओही पोचा ओही प्यारो ओही रूचा मन ओहो सुख जातो।

चेतनवंत दिसे जुग माही, तिनको सब निवे अनदिन पूज कराही। सहजे गुण रवे साचे मन माही, पूरे सतगुर शब्द सुनाया।

हौ मैं माया दुख संतापे से जन बाचे जो प्रभ राखे सतगुरु सेव अमृत रस चाखे चल तो मन राखे अमृत चाखे सतगुरु सेव अमृत शब्द पाखे साचे शब्द मुक्त।

गोविंद कर हा हर हर मन प्यार हा गुर कहा सोचित धर हा अनस्यो तोर फेर हा ऐसे लालन पायो री सखी राओ पंकज मोह सर हा पग नहीं चले हर हा गह दियो मूड नर हा।